नमस्कार. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेशांतल्या वयल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलोहर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एआयआर. आयतार मंगळार भारतीय सोळ तीस दिसा षाटशके 1948 म्हळ्यार 21 जुलय 2026. सकाळची 5:55 45 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

0: End of this news bulletin.
1: दोनशे 33° एक मिनिट म्हणजे 1287 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेवचंद ऐकपणं सुवर्जन 10 मिनिटं जातात. करूया आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात ऐकून आजच्या दिवसाचे विचार किरण.
2: महात्मा गांधीजीचे विचार. माझा धर्म सत्य आणि अहिंसेचेर आधारित असा. सत्य हो माझा ईश्वर आणि अहिंसा ताच्यापर्यंत पावपाचे साधन.

कुठे शोधिशी रामेश्वरी अन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी। आयज काल आमकां स्वता खातीरच वेळ ना, खरें म्हटल्यार देव सोदून मेळना, तो आमच्या भितरच आसता। कशें म्हणटा प्रयत्नार्थी परमेश्वर, तशेंच प्रयत्न करा, परमेश्वर नक्की आमकां मेळटलो, कारण तो सुद्दां ताजीच मदत करता जो स्वताची मदत करता। देवाचेर श्रद्धा विश्वास दवरुया।

0: ऐकताना ह्या देशभक्ती गीता संगतानाची आमचा आधार ही कार्यावळीतल्या सप्ताह मुखार सरताना ऐकूया शेतकमत्यांक माहिती. कार्यावळ आज ह्या कार्यावळीत गोयात एक्वाकल्चर प्रकार ह्या विषयाचेर इन्फिनिटा मिरांडा हांणी दिली माहिती.
1: तर आमी पळोवया कसले कसले एक्वाकल्चर आसात ते. पयले सुवातेर कारपाणी एक्वाकल्चर, ब्रॅकिश वॉटर एक्वाकल्चर. खारे आनी गोड उदक मिसळ जाता थंय लोक एक्वाकल्चर करून सुंगटां आनी हेर खारें नुस्तें पाळटात आनी तांचे कल्चर करतात. दुसरे सुवातेर तळ्यांत मत्स्यपालन, पोंड कल्चर. गांवांतले फ्रेश वॉटर कोड्या उदकाच्या तळ्यांत कटला, रोहू हे घालून वाडयतात आनी पोसून ताचे जायते फायदो करतात. हे नुस्त्या थंय तळ्यांत घालून ते पोसतात आनी तांची वाड जातकच ते मागीर बाजारांत विकतात. तुमी तर सत्तरीच्या केरी गांवांत गेले जाल्यार नुस्तें खात्याचे एक्वाकल्चर युनिट थंय आसा आनी दर वर्सा नुस्तें खातें नुस्तेकारांक ह्यो नुस्त्याचे बी सबसिडायज रेटीन नुस्तेकारांक दितात. तिसरे सुवातेर जाळींनी मत्स्यपालन, केज कल्चर. नदींत लाकडाचे व पॉलिथिनाचे केजीस करून नुस्तें पाळपाची प्रक्रिया. तुमी तर कुट्टरेच्या गांवांत गेले जाल्यार थंय नुस्तेकार मोठ्या प्रमाणांत चोणोक ह्या नुस्त्याचे मत्स्यपालन करतात आनी आपलो वेवसाय वाडोवन आत्मनिर्भर जावन दुसऱ्याकूय आपल्या खाल्या कामां दिल्यात. चवथे सुवातेर संयुत्रीय वा एकत्रीत शेती मत्स्यपालन, इंटग्रेटेड फीश फार्मींग. संयुत्रीय एक्वाकल्चर म्हणटना नुस्तें बरोबर हेर शेती वा प्राणी वा जनावर एकत्रीत करून फायदो घेवपाचे. भात केतांत नुस्तें पाळपाचे व नुस्तें बरोबर बदक, दुकर, कोंबी पालन करपाचे. ह्या उपायान खताचो वापर कमी जाता.

ऐक मनो कार्यावळी सांगून जातकीच रोखडीच बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावयल्यान संक्षेपीत करतले. 7 वरांच्या 5 मिनटांचेर आसतली शुभप्रभात ही कार्यावळ. आज ह्या कार्यावळीन आयकात दिनविशेष. उपरांत साखरूचें लगीन ही प्रकाश पर्येकार हांची काणी तुमकां आयकपाक मेळटली. चित्रसंगीत आसतलें 8 वरांच्या 50 मिनटांचेर. 9 वरांच्या 30 मिनटांचेर आयकात भक्तीधारा. कातारां आसतलीं 10 वरांच्या 5 मिनटांचेर. 10 वरांच्या 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आज आयकात पंडीत निखिल बॅनर्जी हांच्या सतार वादनांत राग भटियार. गाता रे मेरा दिल 11 वरांच्या 5 मिनटांचेर ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 12 वरांच्या 5 मिनटांचेर खासा बायलां खातीर आशिल्ली घरकूल ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. हातूंत उच्च शिक्षित स्त्रियांच्या समस्या ह्या विशयाचे शैलजा दापके हांचे उलोवप तुमकां आयकपाक मेळटले. उपरांत कालिका बापट हांच्यो कविता तुमकां आयकपाक मेळटल्यो. 1 वरांच्या 5 मिनटांचेर एकात कानळावळा. 1 वरांच्या 40 मिनटांचेर सदाफुली कोंकणी गितांची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश आयकात. 2 वरांच्या 5 मिनटांचेर दोपहर समाचार तुमकां आयकपाक मेळटले. 2:30 वरांचेर आयकात हिंदी फिल्म गीतां चित्रसंगीत ह्या कार्यावळीत. आमची ही सभा सोंपतली 3 वरांच्या 10 मिनटांचेर.

गरज पडची ना, तांकां आपापल्या ओपीडी भायर फक्त एकाच लायनीत रावचें पडटलें. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांची ह्या वर्साच्या प्रतिश्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर निवड जाल्या. हो पुरस्कार 1 ऑगस्ट दिसा पुण्यात प्रदान करतले. पुराभिलेख खात्यान मोडी लिपी शिकप्यां खातीर काल सावन 30 जुलय मेरेन 10 दिसांची कार्यशाळा आयोजीत केल्या. सोशल मिडियाचेर पातळिल्लो फटीच्या संदेशाचे सरकारान खंडन केला. सरकारान तयार केल्ल्या नव्या मसुद्याच्या नेमांक लागून 11 कोटी टीव्ही सेट बंद जातले, केबल आनी डीटीएच दर 4 ते 6 पटींनी वाडटले, व्हड प्रमाणात परवानो शुल्क घेतले आनी लाखांनी नोकऱ्यो नष्ट जातल्यो असो दावो ह्या फटीच्या संदेशात केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी काल नवी दिल्लीत संसद भवनात संयुक्त अरब अमिरातचे अर्थव्यवस्था आनी पर्यटन मंत्री तशेंच युएईच्या शिष्टमंडळातल्या हेर मानेस्तांची भेट घेतली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

233 मिनिटांमुळे 1287 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपणं 7:07 जातात. ऐकूया कार्यवळ शुभ प्रभात.

0: आयकपना तुमका सगळ्यांक शुभप्रभात. ह्या कार्यावळीत येवकार उर्बे भरीत येवकार गुड मॉर्निंग कार्यावळीची सुरवात करुया आयकून आयच्या दिसाचे दिन विशेष.
1: दिन विशेष.

सुंदरशा गीतान शुभप्रभाच्या कार्यावळीची सुरवात जाल्ली आसा. आतां आयकुया हो सुंदरसो विचार चूक पालनीक हांचो. विचार आसा, ऑल द एफर्ट इन द वर्ल्ड वोंट मॅटर इफ यू आर नॉट इन्स्पायर्ड.

त्यांना तुम्ही ऐकत आहात शुभप्रभात हे कार्यावर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदावल्या. ह्या खेळात 7:25 जातात. ऐकूया प्रादेशिक खबरं.

0: आधुनिकीकरण कार्यावळी खाला चालीक लायिल्ल्या जीआयएस आधारित शारी जमनीच्या नकाशा उपक्रमात जमनीचे प्रशासन आनी शार नियोजनात सुदारणा करपाचो हेतू आसा. बिगर निवासी आनी परदेशातल्या मालमत्तेच्या मालकांचे हक्क पुरायपणान राखून दवरतले आनी सर्वेक्षणाच्या वेळार तांचे गैरहाजिरीचे मालकीचेर परिणाम जावचो ना अशें जमीन संसाधन खात्यान सांगला. नक्षा हो फक्त जमनीचो नकाशे तयार करपाचो उपक्रम आसून ताचो संबंध जमनी संपादना वा मालमत्ता कर वाडोवपा कडे ना अशें खात्यान स्पष्ट केला. मडगांवांत मालमत्तेचे सत्यापन 14 ऑगस्ट मेरेन चालू उरतले अशें सांगून मालकांक संबंधित जमनीचे कागदपत्र सादर करपाची विनंती केल्या. ताळगांवची आमदार ते मंत्री मेरेनचो राजकीय प्रवास करपी आमदार जेनिफर मोन्सेरात हांच्या कुडीचेर काल निमणे संस्कार जाले. फाटल्या सप्टेंबरा सावन तांचेर कॅन्सराच्या दुयेंसा खातीर उपचार चालू आशिल्ले. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकार, केरळम राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार, विजय सरदेसाय तशेंच हेर राजकीय फुडाऱ्यांनी दुःख उक्तायलां.
1: त्या तालिगांवच्या लोकां खातीर कंटिन्युअसली काम करतात. रेव्हेन्यू मिनिस्टर लेबर मिनिस्टर म्हणून आसताना तिचो कामाचो इम्पॅक्ट गोंय भाशे गोंय खातीर बरें काम करता. तिका खास देहांत जाला यादगार शांती गोंय सरकारच्या वतीन मागता. तिका हांवें सरकारी इन्कमान तिचो अंतीम संस्कार हो करपाचो ट्राय तिजे इच्छे प्रमाणे तांच्या तांच्यांनी क्रिमिशन करपाचो ट्राय थंयसर बाकीचे प्रोसिजर सगळे कंप्लीट करता.
0: गोंय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकांत आता ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आता दुयेंतीक 2 फावटी लायनीत रावपाची गरज पडची ना. तांकां आपआपल्या ओपीडी भायर फक्त एकाच लायनीत रावचे पडटले. ओपीडी तपासणी सोपी करपा खातीर आनी ऑनलायन अपॉयंटमेंट बूक करपाक उर्बा दिवपा खातीर जीएमसी प्रशासनान हो निर्णय घेतला. सुपर स्पेशलिटी विभागात ऑनलायन अपॉयंटमेंट खातीर एक मदत केंद्र सुरू केलां, पूण थंय त्याच दिसा खातीर ऑनलायन अपॉयंटमेंट मेळची ना. तशेंच ऑनलायन प्रणालीत अजून मेरेन खाशेल्या दोतोराची अपॉयंटमेंट घेवपाची सोय ना. ही नवी पद्दत पोरण्या जीएमसी ब्लॉकांत आशिल्ल्या सिस्टमा प्रमाण लागू केल्या. पुराभिलेख खात्यान मोडी लिपी शिकप्यां खातीर काल सावन 30 जुलय मेरेन 10 दिसांची कार्यशाळा आयोजीत केल्या. ही कार्यशाळा एकाच वेळार 2 सुवातांचेर जातली. एक कार्यशाळा सकाळच्या 17 साडेधा ते दनपारां 1 मेरेन संत सोहिरोबानाथ आंबीए महाविद्यालय पेडणे हांगा आनी दुसरी कार्यशाळा दनपारच्या 17 अडेज ते सांजेच्या 5 वरां मेरेन गोंय विद्यापीठांत जातली. पुण्यातले मोडी लिपी तज्ञ डॉ गिरीश माणके हे दोनूय कार्यशाळां खातीर मार्गदर्शक आसतले. गोंयच्या मोडी लिपी अभ्यासक आनी विद्यार्थ्यांनी ह्या कार्यशाळेचो लाव घेवचो अशें पुराभिलेख खात्याचे संचालक बालाजी शेणवी हांणी मागलां. सोशल मिडियाचेर पातळिल्लो फटीचो संदेशाचें सरकारान खंडन केलां. सरकारान तयार केल्ल्या नव्या मसुद्याच्या नेमांक लागून 11 कोटी टीव्ही सेट बंद जातले, केबल आनी डीटीएच दर 4 ते 6 पटींनी वाडटले, व्हड प्रमाणात परवानो शुल्क घेतले आनी लाखांनी नोकऱ्यो नष्ट जातल्यो असो दावो संदेशात केला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या तथ्य तपासणी युनिटान ह्या दाव्याक फटीचो म्हणला. तशेंच सरकारान टीव्ही सबस्क्रिप्शन दर 4 ते 6 पटींनी वाडोवपाचो वा देशातली दूरचित्रवाणी सेवा बंद करपाचो कसलोच नेम हाडूंक ना अशें सांगलां. गोंय विद्यापीठाच्या खेळां मंडळान येवपी शिक्षणीक वर्स 2026-27 खातीर तात्पुरते आंतर महाविद्यालयीन खेळां वेळापत्रक निर्माण केलां. ह्या विस्तारीत खेळां वेळापत्रकांत दादले आनी बायलां खातीर 22 खेळ आनी 39 वेगवेगळी चॅम्पियनशिपां आसपावतात. राज्यभरातल्या संबंधित महाविद्यालयांमधी खेळांची उत्कृष्टताय आनी सर्त वाडोवपाचो तांचो हेतू आसा. ह्या हंगामाची सुरवात 28 जुलय ते 30 जुलय 2026 ह्या कालावधीत जातली. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या निर्देशानुसार गोंयात चडांत चड तापमान 32 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 27 अंश सेल्सियस नोंद जाला. फुडले 3 दीस राज्यांत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.

0: खोशयेन घरची वाट चलताले.
1: साकरूचे लगीन ही प्रकाश पर्येकार हांची काणी ऐकून निकतीस तुम्ही ऐकली.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: दोनशे 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल. 7:57 जाल्यात आयकपना आयकुया मुखेल खबरो.

नमस्कार, हांव राजेश श्रीकामत आनी ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंयातल्या नक्षा पायलट प्रकल्पाचेर सरकारान स्पश्टीकरण दिला आनी जमनीची नोंदी पुरायपणान राखून दवरपाचो दावो केला. गोवा वैजकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकात ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आता दुयेंतीक दोन फावटी लायनीत रावचे पडचे ना, तांकां आपापल्या ओपीडी भायर फक्त एकाच लायनीत रावचे पडटले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांची ह्या वर्साच्या प्रतिष्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर निवड जाल्या. हो पुरस्कार 1 ऑगस्टाक पुण्यात प्रदान करतले. पुराभिलेख खात्यान मोडी लिपी शिकप्यां खातीर काल सावन 30 जुलै मेरेन 10 दिसांची कार्यशाळा आयोजीत केल्या. सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या फोटीच्या संदेशाचे सरकारान खंडन केला. सरकारान तयार केल्या नव्या मसुद्याच्या नेमाक लागून 11 कोटी टीव्ही सेट बंद जातले. केबल आनी डीटीएच दर 4 ते 6 पटी निवाडटले. व्हड्या प्रमाणात परवाना शुल्क घेतले आनी लाखांनी नोकरी नष्ट जातलो असो दावो फोटीचो आसा अशें सरकारान म्हळां. गोंय विद्यापीठाच्या खेळा मंडळाकडेन येवपी शिक्षणीक वर्स 2026-27 खातीर तात्पुरते आंतर महाविद्यालयान खेळा वेळापत्रक निर्माण केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी काल नवी दिल्लीत संसद भवनात संयुक्त अरब अमिरातीचे अर्थवेवस्था आनी पर्यटन मंत्री तशेंच युएईच्या शिष्टमंडळातल्या हेर मानेस्तांची भेट घेतली. हॉकीत एफआयएच युथ हॉकी 5S आशियाई हॉकी सर्तीत भारतीय उपकनिष्ठ दादले आनी बायलां पंगडान आपापल्या मोहिमेची विजयी सुरवात केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि एफआयएच युथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ

पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल झाल्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसिडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसिडोनियन समपदस्थ गोर्डाना सिल्जानोस्कोवा डाकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींचीही त्या भेट घेणार असून उत्तर मॅसिडोनियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय त्या भारत उत्तर मॅसिडोनिया व्यवसाय मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी औषध निर्माण विज्ञान तसंच तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल पनामाचे परराष्ट्र मंत्री झेवियर एदुआर्दो मार्टिनेस आचा वास्केज यांची दिल्लीत भेट घेतली. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रात भारताचं प्रवेशद्वार म्हणून पनामा समवेतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्वावर कालच्या बैठकीत उभय नेत्यांनी संवाद साधला. व्यापार व्यवसाय विकास सागरी क्षेत्र आरोग्य कृषी शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवणं बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. पनामाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वच क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी त्यावरून सुरू असलेलं युवकांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल निषेधाचे फलकही फडकावले. तत्पूर्वी राज्यसभेत सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या भेटीत प्राथमिक चर्चा करण्यात आली असं नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनेत 118 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विशेष आयुक्त सह आयुक्त अशा पदांवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कायद्याचं उल्लंघन होईल असं वर्तन करू नये अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नियमबाह्य आक्रमक आणि हिंसक वर्तन सुरूच ठेवत लागू असलेल्या बंदी आदेशांचं उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या तसंच सरकारी वाहनांचीही नासधूस केली असं दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या झटापटीत जवळपास 60 आंदोलक देखील जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साप्ताहिक धोरणात्मक बैठक आज सकाळी संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला संबोधित करणार आहेत. आघाडीतील घटक पक्षांची एकजूट दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते. त्यामुळे आता यापुढे या बैठकीला मंगल मिलन असं म्हटलं जाणार आहे. देशाचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा गौरव करणारा अभिनंदन ठराव या बैठकीत मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडमचं पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल अँडी बर्नहॅम यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि युके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले देश असून या देशांमध्ये व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान संरक्षण आणि परस्पर संबंध या सर्व क्षेत्रात सहकार्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे.
तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. प्राथमिक तपासणी अहवाल दाखल होण्यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून

कडून निर्देश घ्यावेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर या याचिकेवर 27 तारखेला पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीनं विकसित केलेली देशातली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात आणण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. क्यूडेंगा नावाच्या या लसीचा 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींकरता वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला पूर्वी डेंग्यूची लागण झाली असो अथवा नसो ही लस देता येऊ शकते असं संबंधित कंपनीनं म्हटलं आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून पुरात दगावलेल्यांची संख्या 10 वर पोचली आहे. राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर आणि गोलाघाटसह 16 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. सुमारे 800 गावं पाण्याखाली असून 3 लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. 19,000 हेक्टरहून अधिक पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर संस्थांनी पूरग्रस्त भागातून 6,700हून अधिक लोकांची सुटका केली आहे. पुरामुळे अनेक रस्ते, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून गेल्या 3 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 6 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. ओमान इथं सुरू असलेल्या एफआयएच युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. या दोन्ही संघांचा एलिट पूलमध्ये समावेश आहे. भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 8-3 असा विजय नोंदवला तर पुरुषांच्या संघानं पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला 7-3 असं नमवलं. ही स्पर्धा एफआयएच युथ हॉकी 5US विश्वकरंडक स्पर्धेसाठी आशियाई पात्रता फेरी आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला एकेरीच्या सामन्यात तिचा पहिला सामना उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. देविका सिहाग तसंच लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि एचएस प्रणॉय देखील स्पर्धेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी आणि एफआयएच युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात के मुखेल खबरो. वेगवेगळ्या क्षेत्रांनी द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट करपाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी मोल्डोवाची राष्ट्राध्यक्ष माईया सांदू हांणी मान्यताय दिल्या. नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स म्हळ्यार एनडीएच्या संसदीय पक्षाची सप्तकी रणनिती बसका मंगल मिलन आयज सकाळी संसद घरात जातली. अंदूच्या प्रतिश्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर राष्ट्रीय सुरक्षा

0: सल्लागार अजीत डोवाल हांची निवड जाल्या. हॉकीत एफआयएच यूथ हॉकी 5S आशियाई चॅम्पियनशीप 2026 सर्तीत भारतीय उपकनिष्ठ दादल्या आनी बायला पंगडांनी आपापल्या मोहिमेची विजयी सुरवात केली. आता पुराय खबरो. वेपार आनी गुंतवणूक, शेती, भलायकी जतनाय, नवीकरणीय उर्जा, डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ, कृत्रिम बुद्धिमत्ता आनी नवनिर्माण ह्या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांनी द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट करपाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी मोल्डोवाची राष्ट्राध्यक्ष माईया सांदू हांणी मान्यताय दिल्या. चिशिनाऊ हांगा जाल्ल्या प्रतिनिधी मंडळ पांवड्यावेल्या उलोवणी उपरांत संयुक्त पत्रकार निवेदनात राष्ट्रपती मुर्मू हांणी तिची भेट इतिहासीक मार्गदर्शक फातर अशें म्हळां.
1: मालडोवा की पहली राजकीय यात्रा है. ये हमारे द्विपक्षीय संबंधों में एक ऐतिहासिक उपलब्धि है और हमारे दोनों देशों के बीच

0: सुख उपलब्धि है और हमारे दोनों देशों के बीच बढ़ती मित्रता और आपसी विश्वास को दर्शाती है। भारत और मोल्डोवा तीन दशकों से मधुर और मैत्रीपूर्ण संबंध साझा करते आ रहे हैं। भौगोलिक रूप से दूर होने के बावजूद शांति, विकास और अंतर्राष्ट्रीय सहयोग के प्रति हमारे साझा प्रतिबद्धता के अनुरूप हमारी साझेदारी निरंतर बढ़ती रही है।
1: ही भारतीय राष्ट्रपतीची मोल्डोवा प्रजासत्ताकाक पहिली भेट असा। तीन दशका वयर सौहार्दपूर्ण संबंध आशिल्ल्या दोन्ही देशांमदी वाटी इष्टागत आणि परस्पर विश्वासाचे प्रतीक असे तिने सांगले।
0: हम कृषी, लॉजिस्टिक्स एवं इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ, फार्मास्युटिकल्स, रिन्युएबल एनर्जी, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, आर्टिफिशियल इंटेलिजेंस और इनोवेशन सहित आपसी हित के विभिन्न क्षेत्र में सहयोग मजबूत करने पर सहमत हुए। शिक्षा और कैपेसिटी बिल्डिंग हमेशा से हमारे संबंधों के सबसे मजबूत स्तंभ में रही है। हमने उच्च शिक्षा के क्षेत्र में एजुकेशनल एक्सचेंजेस और इंस्टीट्यूशनल पार्टनरशिप्स के विस्तार पर भी चर्चा की।
1: पावसासू व संसदेचे पावसाळे अधिवेशन दोघेही सक्रिय असल्यास ती खूप फळादायक ठरतात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हणा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी प्रसारमाध्यमाकडे उलयताना त्यांनी म्हणले की ज्यांना दोन्ही गजाली फळादायक जातात त्यांना तातूतल्यान राष्ट्राचे कल्याण आणि सगळ्या सजीवांचे हित साधता। देशातल्या तरणाट्यांची ताक आणि आकांक्षा अवकाशाप्रमाण अफाट असा व एक बळिष्ठ संदेश असा उल्लेखही मोदींनी केला।
2: मान्सून हो या मान्सून सत्र अगर दोनों प्रोएक्टिव हो तो बहुत ही प्रोडक्टिव होते हैं और दोनों को प्रोडक्टिव होते हैं तो देश का कल्याण होता है, जीव मात्र का कल्याण होता है। साथियों, पिछले एक महीने में देश ने अनेक सिद्धियां प्राप्त की है और देशवासी गर्व से भर जाएं, इस प्रकार की सिद्धियों का सिलसिला चला है, चाहे राष्ट्रीय हो, अंतर्राष्ट्रीय हो और अब तो अंतरिक्ष भी हो, भारत के लिए गर्व के पल रहे हैं।
1: मजगती नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणजे एनडीएच्या संसदीय पक्षाची सप्तकी रणनीती बसका जी आता मंगल मिलन या नावान ओळखतात आज सकाळी संसद घरात जातली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या बसकेत उलोप करतले। युती भितर पुराय एकचार दाखोवपाच्या हेतान संसदेच्या अधिवेशना वेळार मंगळारा ह्यो बसका घेवपाची चाल आसा। एनडीए युतीचे भागीदार ह्या बसकेवेळार अभिनंदन प्रस्ताव मंजूर करतले, तातून मोदींक भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळिले प्रधानमंत्री म्हणून भौमान करतले। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी बेल्जियमाचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री मॅक्सिम प्रेहोट आणि बेल्जियमातल्या लोकांक त्यांच्या राष्ट्रीय दिसा निमतान परबी दिल्या। बेल्जियमाकडे नाशिल्ली बहुआयामी भागीदारी आणि घटमूट करपाक भारत कटिबद्ध असा असे डॉ जयशंकर हांणी सोशल मीडियाच्या एका पोस्टात म्हणा। पेट्रोलातले इथेनॉल मिश्रण 20% परस चढ वाढवपाविषयीचा कसलाच निर्णय अजून घेतिलो ना असे सरकारनं सांगला। राज्यसभेत पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हांणी एका लेखी जापेत म्हळा की फुडाराक चढ इथेनॉल मिश्रणाविषयीचा खंयचोय निर्णय सविस्तर शास्त्रीय आणि तांत्रिक अभ्यास करून आणि सगळ्या भागदारांकडेन चर्चा केल्या उपरांतूच घेतले। E20 हे नवे व अचकीत हाडिले इंधन न्हय असे पुरी हांणी स्पष्ट केला। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात।
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। अनुच्या प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांची निवड झाल्या। लोकमान्य टिळकांच्या 106व्या पुण्यतिथी निमतान 1 ऑगस्टाक पुण्यात हो पुरस्कार दितले। लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टाचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक हांणी पत्रकार परिषदेत ही घोषणा केल्या। या पुरस्कार सुवाळ्याक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार हजर असतले। या पुरस्कारात यादस्तीक प्रशस्तीपत्र आणि 1,00,000 रुपया रोख इनाम असा। भारताची राष्ट्रीय सुरक्षा घटमूट करपाक आतंकवाद विरोधी कारवाय, गुप्त कारवाय आणि

0: आदी युववाणी कार्यक्रम ते आता नभोनाट्या मेरेन हांव आकाशवाणी कडेन संबंधित आसा. म्हजे कलात्मक व्यक्तिमत्व घडोवपांत आकाशवाणीचो हात आसा. आकाशवाणी खूब खूब परबी.
1: दोनशे 233 एक मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकताना चित्रसंगीत हे हिंदी फिल्म गीतांच्या कार्यक्रमात तुमचा योगकार्य.

नमस्कार, हांव राजेश रेकामत आनी ह्यो आसात के मुखेल खबरो. गोंयांतल्या नक्षा पायलट प्रकल्पाचेर सरकारान स्पश्टीकरण दिला आनी जमनीची नोंदी पुरायपणान राखून दवरपाचो दावो केला. गोवा वैजकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकात ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आतां दुयेंतींक दोन फावटी लायनीत रावपाची गरज पडची ना, तांकां आपआपल्या ओपीडी भायर फक्त एकाच लायनीत रावचें पडटलें. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांची ह्या वर्साच्या प्रतिश्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर निवड जाल्या. हो पुरस्कार 1 ऑगस्टाक पुण्यात प्रदान करतले. पुराभिलेख खात्यान मोडी लिपी शिकप्यां खातीर काल सावन 30 जुलय मेरेन 10 दिसांची कार्यशाळा आयोजीत केल्या. सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या फटीच्या संदेशाचे सरकारान खंडन केला. सरकारान तयार केल्ल्या नव्या मसुद्याच्या नेमाक लागून 11 कोटी टीव्ही सेट बंद जातले, केबल आनी डीटीएच दर 4 ते 6 पटींनी वाडटले आनी व्हडा प्रमाणात परवाना शुल्क घेतले, तशेंच लाखांनी नोकऱ्यो नष्ट जातलो असो दावो ह्या संदेशात केला तो फटीचो आसा अशें सरकारान म्हळां. गोंय विद्यापीठाच्या खेळा मंडळाकडे येवपी शिक्षणीक वर्स 2026-27 खातीर तात्पुरते आंतर महाविद्यालयीन खेळा वेळापत्रक निर्माण केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी काल नवी दिल्लीत संसद भवनात संयुक्त अरब अमिरातीच्या अर्थव्यवस्था आनी पर्यटन मंत्री तशेंच युएईच्या शिष्टमंडळातल्या हेर मानेस्तांची भेट घेतली. हॉकीत एफआयएच युथ हॉकी 5S आशियाई हॉकी सर्तीत भारतीय उपकनिष्ट दादल्यांनी बायलां पंगडान आपआपल्या मोहिमेची विजयी सुरवात केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

चित्रसंगीतकार विनायक पनगावकर. ऐकूयात जमीर या फिल्मातले गीत, साहिरांची रचना, सपन चक्रवर्ती हांचे संगीत, गीताक जोडावाज किशोर कुमार आशा भोसले यांचं.

तू माए या फिल्मातली गीत ऐकूया. जावेद अख्तरांची रचना, राजू सिंहांचे संगीत, अलका याग्निक हरिहरनांचं गीताक जोड आवाज.

ऐकपना तुम्ही ऐकता चित्रसंगीत कार्यावर आकाशवाणी पुणे केंद्राच्या महादेशन लावल्यान प्यार झुकता नाही ह्या फिल्मातले गीत आता ऐकूया. एस एच बिहारी यांची रचना, लक्ष्मीकांत पायरालाल यांचे संगीत, गीता का आवाज कविता कृष्णमूर्ती यांचं.

0: प्यार झुकता नहीं ह्या फिल्मातल्या गीता सांगताना एक मनाची चित्रसंगीतिकारे इथल्यान सोपता.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी, फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन, जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन. कहानी नहीं बदली, स्टाइल गया है बदल. जो कहानियां हम सुनते आए देखते आए, अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल.
2: डाउनलोड वेव्स ओटीटी ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री.
3: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.
0: नमस्कार श्रोते हो, भक्तिधारा ह्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भक्तिगीत.

आपण आस्वाद घेतात भक्तिगीतांचा भक्तीधारा ह्या कार्यक्रमात. नुकतंच आपण ऐकलं अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिगीत.

0: श्रोते हो, साधना सरगम यांच्या स्वरातील ह्या गीताने, भक्तिधारा या गीतांच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून.
2: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

ट्रिस्का आणि आकाश यांच्या जोडावाजातल्या ह्या कातार सांगता नाईची कातारची कार्यावळी ऐकपणे इथल्या सप्ताह 233.1 1287 किलोहर्ट्झची आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेवी चॅनल दावरजण 30:50 सतत ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ ऐकपणे आज ह्या कार्यावळीत तुम्हाला ऐकपाक मेळटले पंडित निखिल बॅनर्जी यांच्या सतार वादनान राग पटियार

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 11 वरांचो हो वेळ 11 वरां जाऊन 6 मिनटां जाल्यात. ताल धरात फिल्मी संगीताचेर ऐकत गातार हे मेरा दिल.

0: ऐक पैनो गीतकार आनंद बक्षी. 1955 ते 2000 या काळातल्या लोकप्रिय गीतकारांपैकी एक. 40 वर्षांपरसूय चढ काळ ताणी बॉलिवूडात दीर्घ आणि गौरवशाली कारकिर्द म्हणून प्रसिद्धीक पावलाय. साध्या सोप्या भाषेत कविता आणि गीतां बरोवपी या गीतकाराक चित्रपट निर्मात्यांची खूप मागणी असताली. कार्यावळ फुडें व्हरतना आयकुया किशोर कुमार आणि सांगा त्यांनी गायिल्ले तांचे हे गीत अमृत या फिल्मा खातीर लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत.
1: मंगल बुद्ध वीर शुक्र शनि इतवार 7 दिनों में हंसना चाहिए कम से कम 700 बार.
2: अच्छा.

आनंद बक्षी हांच्याच लेखणीतल्यान साकारिल्ले जिणेचो सार सांगपी हे गीत मेरी जंग ह्या फिल्मा खातीर लक्ष्मीकांत पेरेलाल हांचे संगीत, लता मंगेशकर आणि नितीन मुकेश हांचो आवाज

0: बिखरेगा वही सपेरा।
1: गीतकार आनंद बक्षी। 21 जुलै अर्थात आईचो हो दिस त्यांचा जन्मदिस आणि त्याच ह्या दिसानिमित्तान तुम्ही ऐकली तानेच बरेली ही तरेकवार गीतां। ऐक बहनो, 4 वर्षां दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 300 परसूय चढ चित्रपटांखातीर 6000 परसूय चढ गीतां त्यांनी बरयली। 4 वेळा तांकां फिल्मफेअर पुरस्कार फावो जाले। 2002 वर्सा 30 मार्च ह्या दिसा तांकां मरण आयले। गाता रे हे मेरा दिल कार्यावळ घेऊन आयली तांचीच ही गीतां। आकाशवाणी पणजी केंद्राचा हो मादळ चॅनल तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ही तरेकवार कार्यावळी। 12 वरां आता जाऊन गेली असात। हो वेळ ऐकपाचो कार्यावळींची रूपरेषा।

चेर सदा फुले त्यांच्या सभेतली निमणी कार्यावळ 2:30 चित्रसंगीत. पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरून सांजुळीच्या प्रसारण 5:30 सुरू करताना इंग्लिशातल्या युवानीत ऐक पकरावात हॅपीनेस वेर डू वी फाइंड इट. झिनिया फर्नांडिस यांनी सादर केली कार्यावळ. 15 मिनिटांची शब्दुली. 35 मिनिटांची तुमका ऐकपाक मेळटली कातारा. तर चित्रपट संगीत 7:00. प्रादेशिक खबरो 7:20 झाल्या उपरांत 7:30 चावडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा. किशोर भावे असिस्टंट डायरेक्टर डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर गोवा यांची मुलाखत तुमका ऐकपाक मेळटली. संसदेतल्या कामकाजाचो नियाळ 8:15. 8:30 इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल हेल्थ हे इंग्लिशातले कार्यावळीत करण मनराल आणि योगिता मेहरा यांच्या मजगती संवाद. दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी 9:15 स्पॉटलाईट 9:30 मनी टॉक 9:45 मंथन आणि ऐकपेन वराच्या 10:00 संसदेतल्या प्रश्नोत्तरीच्या कामकाजाची ध्वनीमुद्रणा दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपित करतले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो तरेकवार अश्यो कार्यावळी तुम्ही आयकली. कार्यावळींची ही रूपरेषा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेव वाहिनी आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात तुपातच्या सभेतील आमचे हे विविध रंगी कार्यक्रम. 12:06 झालेले आहेत. सादर करीत आहोत घरकुल कार्यक्रम. नमस्कार भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. भगिनीनो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल उच्चशिक्षित स्त्रियांच्या समस्या, शैलजा दापके यांचं भाषण, तसंच कालिका बापट यांनी सादर केलेल्या कविता. भगिनीनो, कार्यक्रमाची ही सुरुवात पांडुरंगाच्या आराधनेनं.

0: कार्यक्रमाची ही सुरुवात होती शंकर महादेवन यांनी गायलेल्या भक्ती रचनेनं. घरकुल कार्यक्रमाची ही सुरुवात. कार्यक्रमातील हा पहिला विषय ऐकूया. उच्च शिक्षित स्त्रियांच्या समस्या. शैलजा दापके यांचं भाषण.
1: मुलगा असो वा मुलगी, दोन्ही देवाचीच निर्मिती, पण त्यांच्या जडणघडणीत फार फार पूर्वीपासूनच भेदभाव केला जातो. असं का असावं बरं? तर आपली पुरुष प्रधान संस्कृती, शिक्षण, परिपूर्ण समतोल व सकस आहार मुलाला द्यायचा व मुलीला मात्र उरलं सुरलं अन्न आधी वाढायचं व तिने ते बिनतक्रार जेवायचं, ही असमानता संगोपनापासूनच. तिला शिक्षण कशाला? चूल आणि मूल हेच जिचं क्षेत्र ठरवलं गेलं ती स्त्री बंधनांच्या पिंजऱ्यात अडकली. म्हणून तर न स्त्री स्वातंत्र्य मर्हती हे घोषित करून मधला काही काळ स्त्रिया शिक्षणापासूनही वंचितच राहिल्या व गुपचूप अन्यायच सोसण्यात आयुष्य संपलं. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, अण्णा कर्वे अशा विचारवंतांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व प्रगतीचा एक एक टप्पा पार करत आजच्या आपल्या लेखी सुना घराच्या चौकटीतून बाहेर पडल्या. एक स्त्री शिकली की पूर्ण घर सुशिक्षित होतं. खरं पाहिलं तर स्त्री हीच भगवंताची श्रेष्ठ कलाकृती आहे, सौंदर्याचं वरदान देवाघरचं. पण अनेक सद्गुणांची खाण म्हणजेच स्त्री, ती कोमल माया ममतेनी सर्वांना सांभाळत प्रसंगी खंबीरपणे निर्णय घेण्याचीही शक्ती तिच्यात आहे. शरीराने ती नाजूक दिसली तरी मनाने ती सुदृढ सशक्त व समर्थ आहे. कुठेही बघा, प्रामाणिकपणे व मनापासून झोकून काम करण्याचा स्त्रीचा जन्मजात स्वभाव आहे. त्यामुळे ज्या घरची स्त्री शिक्षित व सुसंस्कारित असते त्या घरात सुखशांतीचा झरा नेहमीच वाहत असतो. आज उच्च शिक्षित स्त्रिया व त्यांच्या प्रश्नांचा विचार करताना व्यक्ती स्वातंत्र्याच्या परिघात अनेक अडचणी स्पष्ट दिसतात. व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य जरूर हवं, परंतु त्याचा अतिरेक वाईट असतो. करिअर करायच्या ध्यासापुढे भविष्याचा विचारच मागे पडतो व लग्न साथी याविषयी गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. लग्न झालेल्या स्त्रियांना मुलांचं संगोपन, कष्ट, त्रास यांचा सामना करायचा नसल्याने त्यांना मूलच नको असतं. का? तर इतक्यात मनाची तयारी नाही व विज्ञानाच्या प्रगतीने हवं तेव्हा बाळ होऊ शकतं हा गोड गैरसमज मनात रुजलेला असतो.

घरात विभंग विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व अशा आधुनिक विचारांच्या उच्चशिक्षित सुना आल्या की नकळत कुटुंब संस्थापन खिळखिळी होते आहे. सासू सासऱ्यांना नातवंडांची तहान असते, पण ते ना काही करू शकत ना बोलू शकत. त्यांना तोंड दाबूनच जे जे होईल ते पाहण्याशिवाय पर्यायच उरत नाही. वेळी अवेळी रात्री घरी येण्याच्या कारणाने अनेक घरात विवाहाला नकार दिला जातो, कारण रात्री 8-8:30 जास्तीत जास्त, त्यापूर्वी मुलींनी घरी परतलं पाहिजे. हा आपला भारतीय संस्कृतीचा पहिला व आदर्श असा संस्कार आजही अनेक घरात पाळला जातो. साहजिकच बाकी पसंती असली तरी लग्नाला स्पष्ट नकार देतात. रात्रंदिवस कष्ट करून पैसा कोणासाठी कमवायचा, उपभोगायलाही वेळ नसतो. त्यामुळे पैसा व विवेक या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत हे मी विश्वासाने म्हणते. आज आपल्या देशातही अशी असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या अनेक उच्च शिक्षित स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात चमकताना आपण बघतो, व स्त्रियांनी आपल्या बुद्धिमत्ता व गुणवत्तेच्या आधाराने स्वतःला सिद्ध केले आहे. प्रत्यक्ष वैद्यकीय शस्त्रक्रियेच्या अभ्यासात लंडन स्कूल ऑफ मेडिसिनमधून उत्तम रीतीने पास झालेल्या पहिला महिला डॉक्टर महाराष्ट्रातल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी या तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही शिकल्या. आज कितीतरी उच्च शिक्षित तज्ज्ञ डॉक्टर स्त्रिया आहेत. नर्सिंग हे तर स्त्रियांचंच क्षेत्र, कारण सेवा जी मायेने प्रेमाने फक्त स्त्रीच करू शकते, पुरुष नाही. त्यामुळे कुठेही बघा, नर्सेस स्त्रिया सिस्टर म्हणून काम करतात, ब्रदर नाही. पॅरामेडिकल क्षेत्र तसेच. आज तर अभियांत्रिकी क्षेत्रातही स्त्रियांचं मौलिक योगदान दिसतं. मरीन इंजिनियर सोनाली बॅनर्जी, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्यासारख्यांकडून स्फूर्ती घेऊन हजारो महिला आज इंजिनिअरिंगच्या विविध क्षेत्रात संगणक माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक तसेच जैव तंत्रविज्ञान सर्वत्र महिला उच्च पद भूषवित आहेत. वकिलीचं शिक्षण घेऊन आज न्यायाधीश आणि सरन्यायाधीश पदापर्यंत महिलांची गरुड भरारी आहे. बॅरिस्टर ऍट लॉ ही पदवी 1923 साली मिळवणाऱ्या मिठी टाटालामा या पहिल्या महिलाच होत. डॉक्टर सुधा मूर्ती व्हाईस चेअरमनशिप बरोबरच त्या कुशल इंजिनियर व उत्तम लेखिका सुद्धा आहेत. इंग्रजीतल्या पुस्तकांचे कानडी व मराठीत भाषांतर पण त्यांनीच केले आहे. बेंगलोरला त्यांच्या कंपनीत हजारो कामगार आहेत. हा पदाभार सांभाळताना त्या उत्तम गृहिणीही आहेत हे आवर्जून सांगितलंच पाहिजे. इंदिरा नुई या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. मिलिटरी व पोलीस खात्यातही स्त्रिया अग्रेसर. सैन्य दल अधिकारी डॉक्टर पुनीत अरोरा तसेच पहिल्या आयपीएस अधिकारी डॉक्टर किरण बेदी धाडसी व अन्यायाला वाचा फोडणारी, त्यांना क्रेन बेदी असंही म्हणतात. त्यांची तिहार जेलची मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक झाली. कैदी पण माणसंच असल्याने त्यांना माणुसकीची वागणूक मिळावी या त्यांच्या विनंतीला मान्यता दिली गेली. असंच साहित्य संगीत ही क्षेत्रही स्त्रीला वर्ज्य नाहीत. डॉक्टर आरती अंकलीकर टिकेकर या पीएचडी इन म्युझिक घेऊन सुरांवर अधिराज्य गाजवतात व त्यांच्यासारख्या अनेक. शास्त्रीय संशोधनासारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही महिला कार्यरत आहेत. वनस्पती शास्त्रातील शोधासाठी डॉक्टरेट मिळवणाऱ्या आशियातील पहिल्या महिला डॉक्टर कमला सोहनी, पीटी उषा, सानिया मिर्झा, अंजली भागवत अशा अनेक स्त्रिया क्रीडा क्षेत्रात करिअर करत आहेत. तर अशा या उच्च शिक्षित स्त्रियांच्या प्रश्नांकडे आता आपण वळूया. स्त्रीची गेल्या शतकातली प्रगती लक्षणीय तर आहेच, पण स्त्रीला घरकुलाची कुटुंबाची पण जबाबदारी असते व जिद्दीनेच ती ही तारेवरची सरकस रोज करते. घराची चौकट सांभाळूनच साधारणत तिचे प्रयत्न असतात. अशा वेळी घरातल्या वडीलधाऱ्यांनी पतीने त्यांना समजून घेतलं तर त्यांचीही भरारी घेण्याची उमेद नक्कीच वाढेल. भारतात अनेक घरातून नोकर चाकरांवरही भिस्त व विश्वास ठेवून बाहेर पडावं लागतं. कधी कधी नोकरही विश्वासघात करतात व पैसे देऊन मनस्ताप घ्यावा लागतो. हल्ली उच्च शिक्षित उपवर मुलींना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेचा जोडीदारही मिळणं कठीण वाटतं. त्यात आयटीवाल्या इंजिनियर मुलींना तर रात्री 11-12 सुद्धा घरी परतायला वाजतात. पगार लठ्ठ मिळतो, कौटुंबिक सहवास फक्त झोपण्यापुरताच. मग सुख वगैरे उरलं दूरच. त्यातच मुलींच्या अपेक्षाही वाढल्याने लग्न जमवणं ही एक समस्याच झाली आहे. आज इंटरनेटवरून मुलं

0: मुलीचं चॅटिंग करून आपापलं लग्न ठरवतात हाही हा बदल स्वीकारावाच लागतो. बाहेरच्या करिअर क्षेत्रातही चढउतार असतातच, त्यामुळे ताणतणाव पण वाढतात. मुलांवर संस्कार करायला घरी कोणीच नसेल तर मग त्यांना सुट्टीतून अनेक छंद वर्गांचे क्लास संस्कार वर्गांना बाहेरच पाठवावं लागतं. कुटुंबाचं ऐक्य टिकावं म्हणून आपले सणवार उत्सव अधूनमधून असतात. ज्या माऊलीनी जगात पहिलं पाऊल टाकायला तिच्या बोटाचा भक्कम आधार दिला त्याच आई वडिलांना त्यांची पावलं थकल्यावर मात्र वृद्धाश्रमाची वाट धरावी लागते व मुलांना आपलं बोट अलगद सोडून घेता येतं, असे अनेक प्रश्न आज घरोघरी आहेत. स्त्रीला घरकुलाच्या छायेत किती सुख वाटतं कारण तिची नाळ घराशीच जोडलेली आहे. पक्षींसुद्धा दिवसभर दाणे जमवून संध्याकाळी पिलापाशीच येते. गाय म्हैस आपापल्या वासरांजवळच परततात, मग उच्चपदस्थ स्त्रिया याला अपवाद कशा असतील. आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे हेच खरं आहे. सुना मुली डॉक्टर असल्या तर त्यांच्या रात्रपाळ्या वीकेंड कॉल्स करताना मुलांना घरी एकटं कसं ठेवायचं हा प्रश्न सोडवावाच लागतो. जास्त करून परदेशात युकेत असणाऱ्या गिरिजाने MS FRCS असून सर्जरी सोडली व गेली 5 वर्षे ती ऍडमिनिस्ट्रेशन सेंटरमध्ये सकाळी 9 ते 5:15 अशी दिवसभर सर्व्हिस करून रात्री मुलींजवळ असते. त्यामुळे तिचा नवरा निश्चिंत राहून त्याचा सेवाधर्म निभावतो. परंतु हा केवढा मोठा त्याग संसारासाठीच गिरिजाने करून प्रश्न सोडवला. असंच आकाशाला गवसणी घालणाऱ्या स्त्रियांना काहीतरी मिळवण्याकरता थोडाफार त्याग करावाच लागतो आणि तेव्हाच त्या आमच्या भारतभूच्या आदर्श कन्या शोभतात.
1: भगिनीनो, उच्च शिक्षित स्त्रियांच्या समस्या, शैलजा दापके यांचं हे भाषण आपण ऐकलं. भगिनीनो, आपली ही भेट घरकुल कार्यक्रमात आकाशवाणी पणजी केंद्राच्या मधुर वाहिनीवरून.

0: भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात यानंतर ऐकूया कालिका बापट यांनी सादर केलेल्या कविता.
1: बावरी राधाळले मन मनात निळाई, निळाईत कान्हा, कान्हा राधेला न्याहाळी. राधाळले मन मनात निळाई, निळाईत कान्हा, कान्हा राधेला न्याहाळी. राधा विसरली भान, राधा विसरली भान, मन जाले गे बेभान, निळावल्या कृष्ण डोही, कालिकामी बावरी, कालिकामी बावरी. वेलीवर एखादेच फुल उमलावे, त्यातून दरवळणारा गंध चोहीकडे पसरावा, तरीही तो गंध त्या फुलापासून वेगळा करू शकतो का आपण? आपण वेगळे नाहीच मुळे. आपण द्वैतापासून कोसो दूर आहोत याची जाणीव अनेकदा तूच तर करून दिलेस. तरीही कधी कधी आपल्या असण्याचे भान हरपावे, आपण कोण असा प्रश्न पडावा, तशा तुझ्या निराशार आठवणी पाजळतात आपसुकच. आणि थेंबांचे तळे मोहरू लागते, बहरू लागते आभाळ फुलांनी. तुझ्या असण्याची जाणीव अनुभवलीत मी कित्येकदा, अशा गार गारव्यातल्या थंडीत हळूच स्पर्शून जाणारा वारा सांगून जातो तुझ्या असण्याची वार्ता. आजही प्राजक्त तळी पडलेला विरही फुलांचा सडा मलाच सांगतो तू आहेच या फुलांच्या गंधकोशी. दुसरी कविता, हे हृदया. सागरा एवढं मन तुझं, आभाळा एवढं स्वप्न माझं. सागरा एवढं मन तुझं, आभाळा एवढं स्वप्न माझं. गुलकेशरी गुलनक्षीने चितारलेलं. आशा आकांक्षा अपेक्षांचं बळ मोठं, आशा आकांक्षा अपेक्षांचं बळ मोठं. तुझं माझं नातं मात्र जगा वेगळं, अगदी आगळं वेगळं. मुठीत सामावलेल्या तुझ्या विशालतेचं भान मला आहे ग, मुठीत सामावलेल्या तुझ्या विशालतेचं भान मला आहे ग. म्हणूनच सांगते हे हृदया, कधी पुसून नको टाकूस माझ्या प्रियाचं नाव कोरलेलं, माझ्या प्रियाचं.

नाव कोरलेलं. माझ्या असण्याची वार्ता तुझ्यापर्यंत नेणारा मोहमयी मोगरा कधीतरी माझ्या दारी ओसंडून मोहरतो. त्या मोगऱ्याच्या कळीला मी अनेकदा विचारते, भेटून आलीस का ग? तिला लाजता येत नाही, तिला गुपित लपवता येत नाही माझ्यासारखं. मग मलाच विलगून जशा सानुल्या मुली एकमेकींच्या कानात कुजबुजाव्या तशा ती कुजबुजू लागते, प्रेमाचे अंतर शिंपीत बहरून जाते आणि म्हणते, तू येच, तू येच, तू येच शिंपीन चांदणी तुझ्यासाठी, तू येच शिंपीन चांदणी तुझ्यासाठी, तू येच नाचेल मोर मनात, तू येच रात्राणी फुलेल अंगणात, तू येच रात्राणी फुलेल अंगणात, तू येच पैंजण वाजतील पायात आणि तू येच पडेन मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात, पडेन मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात. किती तरल असतात या प्रेमभावना, सहजच स्फुरू लागतात गाणी ओठावर, नाभान कचले फक्त ओठावर स्फुरलेली गाणी प्रेमाच्या गुजगोष्टी अलगच सांगून जातात. तुला वाटत असेल अशा आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणारी मी, अशा स्वप्नांच्या दुनियेत रमणारी मी तुला कधीचीच विसरून गेली असेन. जसा फुलातला गंध वेगळा नाही करता येत, जसा मधातला गोडवा अलग नाही करता येत, तशीच असते भक्ती, तसेच असते प्रेम, हे तुला का मी सांगावे? जरा विचार मनाला तुझ्या, मी आहे तरी कुठे? या इथे मनात तू, या इथे मनात तू, तूच तू, तूच तू, त्या तिथे हृदयी तुझ्या मीच ना राहते. या इथे मनात तू, तूच तू, तूच तू, त्या तिथे हृदयी तुझ्या मीच ना राहते. चंद्र मागितला तू, चंद्र मागितला तू, मी मुक्त असते अर्पिला. चंद्र मागितला तू, मी मुक्त असते अर्पिला, चांदण्यात त्या तिथे मीच ना हासते. चांदण्यात त्या तिथे मीच ना हासते. कधी वाटलेच पहावे मला, तर तुझ्या खिडकीत डोकावणाऱ्या त्या चंद्राकडे पहा. बनून येईन, चांदणे बनून येईन, सौख्य शिंपीन तुझ्या दारी. कधी वाटलेच भेटावे मला, तुळस तुझ्या अंगणातली, त्यातच मी भक्तिरूपी मंजिरी बनून बसते. अद्वैत प्रीतीची साक्ष म्हणजे तू नि मी, तू हृदय आणि तुझे मी बावरे मन. तू तटस्थ अखंड योगी पुरुषासम आणि मी जराशी चंचल सहज व्यक्त होणारी. म्हणूनच सांगावेसे वाटते आपली सोबत अनंत जन्मींची अखंड अशी. तू कवितेत असतोस, त्यातील प्रत्येक ओळीत तू दिसतोस. शब्दांचाही कहर झाला, शब्दांचाही कहर झाला, त्यातही तूच. विरहिणीच्या एकतारीमधील स्वरामध्येही मिसळून जातोस. वेदनांची कट्यार जहाल, त्यातही तूच. फुलामधला पराग, त्यातील मधुकणही. मधाळ बोल रसाळ जहर, त्यातही तूच. तू कवितेत असतोस, त्यातील प्रत्येक ओळीत तू दिसतोस. तू कुठे नाहीस सांग बरं, की मलाच दिसतोस तू जळीस्थळी. मिरेला का दिसायचा वृंदावनच्या प्रेमघाटावर, राधेलाही दिसायचास यमुनेच्या प्रेमतीरावर. मला तर तू माझ्या प्रत्येक कवितेत दिसतोस. काव्य फुलांचा गंध तुझ्यापर्यंत दरवळतो, त्या गंधातही तूच दिसतोस. मग सांग कुठे कुठे नाहीस तू, सांग बरं कुठे कुठे नाहीस तू. तिथे तिथे शोधीन तुला, तुझ्या अस्तित्वाचे अवकाश निर्माण करीन, तिथे तिथे पाहिन तुला. सांग बरं कुठे कुठे नाहीस तू, तिथे तिथे शोधीन तुला, तुझ्या अस्तित्वाचे अवकाश निर्माण करीन, तिथे तिथे पाहिन तुला. असं म्हणतात भावना व्यक्त होण्यासाठीच असतात. तुला त्या नाही कळत हा माझा गुन्हा नव्हे, ते तुझेच अपयश नव्हे का? तुला मी कळावी किंवा मला तू कळावा, यात काही दिव्य असे नाही. तू आहेसच आणि मीही, एवढीच ती जाणीव भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारी. असं म्हणतात भावनांना मर्यादांच्या बंधनात अडकवून ठेवल्यास घुसमट घुसमट होते मनाची. कवितेचं नाव आहे घुसमट घुसमट होते मनाची. भावनांना मर्यादांच्या बंधनात अडकवून ठेवल्यास घुसमट घुसमट होते मनाची.

आणि जीव जीवाचा होतो कोण मारा. अंतरंगावर उठतात आसूड आणि होते लाही लाही. अंतरंगावर उठतात आसूड आणि होते लाही लाही. हृदय होते रक्तबंबाळ आणि वाहू लागतात पाट वेदनांचे डोळ्यावाटे. अव्यक्त भावना सांगतात व्यथा मनाची. अव्यक्त भावना सांगतात व्यथा मनाची. घुसमटलेल्या जीवनाची, घुसमटलेल्या जीवनाची. अनेकदा माझा मलाच प्रश्न सतावू लागतो, तुला मी शोधी तरी कुठे. असं द्वैत रेंगाळू लागलं अवतीभवती की मग माझ्यातल्या तुला विसरून जाते मी. तू दिसत नसतोच, जे जे आहे त्यात तुला पाहू लागते. तू नसतोच, ना भास ना आभास, की तू नाहीसच. सांग बरं, सांग बरं, तू कुठे आहेस. मनात मी, चित्तात मी. मनात मी, चित्तात मी. तुझ्या ध्यानात मी, स्वप्नात मी, काव्यात मी, तुझ्या रंगात मी, विश्वात मी, हृदयात मी. मनात मी, चित्तात मी, तुझ्या ध्यानात मी, स्वप्नात मी, काव्यात मी, तुझ्या रंगात मी, विश्वात मी, हृदयात मी. सांग बरं, तू कुठे आहेस. हा असा आभासी खेळ, तुला शोधण्याचा, तुला भेटण्याच्या निमित्ते रंगलेला मेळ. तू कोण आहेस? तू कृष्ण आहेस? माझ्याभोवती रिंगाळणारा धुंद मोगरा का तू? की भावभक्तीच्या गंधाने मोहरलेला प्राजक्त तरू? तू आहेस तरी कोण? तू म्हणजे नुसता कहर. तू म्हणजे नुसता कहर, पानोपानी जसा धुंद फुलांचा बहर. तू म्हणजे नुसता कहर, पानोपानी जसा धुंद फुलांचा बहर. तू म्हणजे पहाटेचं गोड स्वप्न, चैतन्याने भारलेलं. तू म्हणजे तूच, तू म्हणजे तूच, आणि तू म्हणजे मीही, तू म्हणजे मीही. काही असो देत, तू कृष्ण आहेस. मिरेच्या भक्तीत रमणारा, राधेच्या प्रेमात दंगणारा, कवी जयदेवांना भक्तिरूपाने नादावणारा गीत गोविंद तू. माझ्या मनाभोवती भ्रमरासम गुंजारव करणारा तू माझा प्रियकरच असला तरीही तू कृष्णच आहेस. तू कृष्णच आहेस हे कधीचेच मानले आहे मी. कधी तू सांजवेळी क्षितिजावर गुलकेशरी रंग उधळत येतोस, तर कधी तुझ्या निळाईत लपेटलेली वेळी स्वप्ने मला दान करून जातोस. मी ठरवते अनेकदा तुला विचारणार नाही की तू कोण आहेस. चैतन्य रूपाने माझ्यात सदैव राहणारा तू, तुला मी न्याहाळते आत्मस्वरूपात. मग तू, तू आणि मी हे द्वैत नसावेच मुळी. म्हणूनच तू आणि मी आपण आहोत हेच सत्य आत्मिक सुख देणारा आहे. तू आहेस, तू आहेसच हे सर्वस्वी सत्य आहे. म्हणूनच जाता जाता एवढंच म्हणेन, कधी वाटले जर भेटावे, येऊ न जा, येऊ न जा. या हृदयीचे दार मोकळे तुझ्याच साठी, तुझ्याच साठी.

भगिनीनो, माधाई वाहिनीवरून आपली ही भेट घरकुल कार्यक्रमात. आपणा सर्वांना या क्षणी ओढ लागली आहे ती आषाढी एकादशीची, आणि याच पार्श्वभूमीवर ही भक्तिरचना किशोरी आमोणकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली.

असून ईश्वराप्रती असलेलं निसीम प्रेम, समभाव आणि भक्तीचा आनंदोत्सव. घरकुल कार्यक्रमात आपली वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटू या क्षणी. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेवाहिनी आहे. दुपारचा एक वाजतोय. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही प्रसारित करीत आहोत.

भगिनीनो, पांडुरंगांची ही आराधना. आषाढी कार्तिकी, आषाढी एकादशी आणि या सणांची आम्हाला लागून राहिलेली आज. भगिनीनो, वारी म्हणजे केवळ चालणं

नमस्कार, हांव मानसी आनी ह्यो सातकाय मुखेल खबरो. सध्या मंगल मिलन अशी नामना आशिल्ली नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स संसदीय पक्षाची बसका जीएमसी संसद घरांत आयज बालयोगी सभाघरांत जाली. हे बसकेंत एनडीए युती भागीदारांनी भारताचो सगळ्यांत चड काळ वेचून आयिल्ले प्रधानमंत्री म्हण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो भौमान करपी अभिनंदन प्रस्ताव संमत केलो. नीट पेपर लीक प्रकरण सयत वेगवेगळ्या प्रश्नांचेर विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून संसदेची दोनूय घरां दनपारां 12 वरांमेरेन स्थगीत केल्यात. तीन राष्ट्रांच्या राज्यभोवणेच्या दुसऱ्या लेगाचेर राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसिडोनियाक पावल्या. उत्तर मॅसिडोनियाक भारताचे राष्ट्रपतींची ही पहिलीच भेट आसा. दिल्ली विभागातल्या गाझियाबाद नवी दिल्ली विभागाचेर आयज मालगाडीचे 6 लोड गाडयो पटरीवेल्यान देंवले उपरांत रेल्वे सेवा खंडीत जाल्या. उत्तर रेल्वेच्या म्हणण्याप्रमाणे हे घडणुकेंत कोणाकय जखमी जाल्ल्यांची माहिती मेळूंक ना. विभागीय रेल्वे वेवस्थापक आनी अतिरिक्त विभागीय रेल्वे वेवस्थापका सयत वरिष्ठ रेल्वे अधिकारी ह्या सुवातेचेर आसात आणि जीर्णोद्धाराच्या कामाचेर देखरेख दवरून आसात असे ताणी म्हळा. गोयातल्या अनक्ष पायलट प्रकल्पाचेर सरकारान स्पष्टीकरण दिला. जमनीच्यो नोंदी पुरायपणान राखून दवरपाचो सरकाराचो दावो. गोय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकात ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आता दुयेंतीक 2 फावटी लायनीत रावपाची गरज पडची ना. तांकां आपापल्या ओपीडी भायर फकत एकाच लायनीत रावचे पडटले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांची ह्या वर्साच्या प्रतिष्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर निवड जाल्या. हो पुरस्कार 1 ऑगस्टा दिसा पुण्यात प्रदान करतले. पुराभिलेख खात्यान मोडी लिपी शिकप्यां खातीर काल सावन 30 जुलय मेरेन 10 दिसांची कार्यशाळा आयोजित केल्या. सोशल मिडियाचेर पातळिल्ल्यो फटीच्या संदेशाचे सरकारान खंडन केला. सरकारान तयार केल्ल्या नव्या मसुद्याच्या नेमाक लागून 11 कोटी टीव्ही सेट बंद जातले. केबल आणि डीटीएच दर 4 ते 6 पटींनी वाढटले. व्हडा प्रमाणात परवानो शुल्क लेगीत घेतले. गोय विद्यापीठाच्या खेळा मंडळान येवपी शिक्षणिक वर्ष 2024-27 खातीर तात्पुरते आंतर महाविद्यालयीन खेळा वेळापत्रक निर्माण केला. या विस्तारीत खेळा वेळापत्रकात दादले आणि बायलां खातीर 22 खेळ आणि 39 वेगवेगळी चॅम्पियनशीप आस्पावित असा. बरी पिकावळ घेवपी उत्कृष्ट शेतकार म्हण गोंयचो केपें रिवणा वाठारातलो खुशाली वेळीप हाका शेतकी विभागाचो पुरस्कार फावो जाला. हो शेतकार सध्या गोंयच्या शेतकऱ्यां खातीर उर्बा दिवपी शेतकार थारला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

कांदोळ्या तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान कर्मरोड. आयकुया निर्मळ फिल्मा खातीर तांचो हो आवाज.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज प्रारंभी 12 आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत संस्थगित करण्यात आलं. यामुळे दोन्ही सभागृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं. परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 12 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला परंतु विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत पुन्हा तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केलं. 12 नंतर पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे तंत्रज्ञान हस्तांतरण सार्वजनिक निधीतून होणाऱ्या संशोधनाचं परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि भारताची जैववैद्यकीय नवोपक्रम परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. डेंग्यू आजाराबाबत देशाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिसादाला हा महत्वाचा टप्पा असून हा निर्णय सध्या सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंध, देखरेख आणि जलद निदान या प्रक्रियेला पूरक ठरेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा 2रा दिवस आहे. राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल झाल्या. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसेडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिलजानो स्कोवा डाउकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू उत्तर मॅसेडोनियाचे प्रधानमंत्री

आणि संसदेच्या सभापतींचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापारी मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी, औषध निर्माण, विज्ञान तसंच तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये युवकांना भरती करायला सहाय्य केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळूर विभागानं आज 5 जणांना अटक केली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या एफआयआरवरून ईडीनं आज 8 ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. बंगळुरू इथल्या इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड या संस्था आणि इतर व्यक्तींचा यात समावेश असल्याची तक्रार ईडीनं नोंदवली होती. त्यानंतर एनआयएनं बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. आरोपी बंगळुरूमधल्या तरुणांना आयसिसमध्ये सामील करण्यासाठी एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं आरोपपत्रातून उघड झाल्याचं एनआयएनं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरू आहे. अरवली पर्वतरांगा आणि त्यासंबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांकडून सूचना, हरकती आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं नागरिकांना आपली मतं नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. अरवली पर्वतरांगा तसंच त्यासंबंधित अन्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मे 2026 या उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. ही समिती 31 ऑगस्टपूर्वी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामरडुंग इथल्या तिस्ता टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांगगोले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. नामची जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ, एनडीआरएफ, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं बचाव मोहीम सुरू आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य सीमा रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मध्येच थांबवल्या तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 101 मदत छावण्या आणि मदत केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सध्या 9,606 विस्थापित लोक आश्रय घेत असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 पोचली आहे. परिस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबादमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातल्या काही भागांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 3 दिवसात आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रशियानं एमव्ही गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल भारतानं आज रशियन दूतावासाचे हंगामी अधिकारी व्लादिमीर लाडानोव यांच्याकडे तीव्र चिंता आणि निषेध व्यक्त केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षितता आणि स्थैर्य धोक्यात येत असून व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणं स्वीकार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा लसीच्या

0: विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोनशे 233.1 मीटर महारोज 1287 किलोहर्ट्झांचे आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यानं मी उलयता. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ्यात 1:40 झाल्यात. सदाफुली कार्यावळ रोखडीच.
2: नोटीस इन्व्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 प्रस्ताव मागविता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान आता ही असा सदाफुले.

सदाफुली कार्यावळ सुरू करतना समीक्षा भोबे हांणी गायले नारायण खोर्जवेकार हांचे हे गीत आशिल्ले कित्याक ह्या आल्बमा खातीर संगीतकार रॉकी लाजारस. आणि आता कार्यावळ फुडें व्हरतना कृष्णा सिग्नापूरकर.

नीलम पालेकर हांच्या आवाजातलं हो गाव सदाफुली कार्यावर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. 2 वरां आता जायत आयल्यान दिल्ली केंद्रा वेल्यान खबरो आमी संक्षेपीत करता. पहिल्या सुवातेर इंग्लिशीतल्यान आनी उपरांत 2 वरां 15 मिनटांचेर हिंदीतल्यान. चित्रसंगीत 2 वरां 30 मिनटांचेर आयकत रावात म्हादय चॅनल.

नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

नमस्कार. आनंद बक्षी हांच्या लेखणीतल्यान साकारिल्ली ही तरेकवार गीता तांच्याच वाडदिसा निमतान. कार्यावळ सुरू करतना तेरी कसम या फिल्मा खातीर अमित कुमार हांचे गीत आशिल्ले, संगीतकार राहुल देव बर्मन आणि आता मोहम्मद रफी. ऐकूया. लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केल्ले फिल्म दो रास्ते.

रास्ते फिल्मातल्या मोहम्मद रफी हाणी गायिल्ल्या ह्या गीता उपरांत किशोर कुमार आयकपेनो तुमी आयकतात आनंद बक्षी हांची ही गीता कटी पतंग ह्या फिल्मा खातीर संगीत राहुल देवबर्मन हांचें.

आनंद बक्षी यांच्या लेखणीतल्या साकारिल्या कार्यावळीतल्या ह्या उपरांचे गीत हरिहरन हांचा आवाज ऐकूया. यादे फिल्मा खातीर संगीतकार अन्नू मलिक.

या रहमानांच्या संगीत ताल फिल्मा खातीर उदित नारायण आणि अलका याग्निक हांचो हो जोड आवाज. तुम्ही ताल थरिल्लो फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन, गीतकार आनंद बक्षी हांची तरेकवार गीतां.

प्रस्ताव संमत केलो. नीट पेपर लीक प्रकरण तशेंच हेर वेगवेगळ्या प्रश्नाचेर विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून संसदेची दोनूय घरां दनपारा 12 मेरेन स्थगीत केली. 3 राष्ट्राच्या राज्यभोवणेच्या दुसऱ्या लेगाचेर राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसिडोनियाक पावल्यात. उत्तर मॅसिडोनियाक भारतीय राष्ट्रपतींची ही पहिली भेट. सिक्कीमात पालसणां कोसळपाची दुःखद घडणूक घडिल्ल्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी दुःख उक्तायलां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत हेर कामगारांक बेगीन सोडोवचे तशेंच सुरक्षीतपणान भायर काडपाचे आनी जखमींक बेगीतल्या बेगीन बरे जावपा खातीर राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू हांणी प्रार्थना केली. दिल्ली विभागांतल्या गाझियाबाद नवी दिल्ली विभागाचेर आयज मालगाडयेच्यो 6 लूट गाडयो पटरीवेल्यान देंवले उपरांत रेल्वे सेवा खंडीत जाल्या. उत्तर रेल्वेच्या म्हणण्या प्रमाण हे घडणुकेंत कोणाकूच जखमी जाल्ल्याची माहिती मेळूंक ना. काल दिल्लीत जाल्ल्या निषेधा वेळार एका चलयेक थंयच मरण आयले अशें सांगपी जायत्या सोशल मिडिया पोस्टाचे सरकारान खंडन केला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटान हो दावो बनावट आसा अशें स्पष्ट करून दिल्लीत निषेधाक लागून मरण आयिल्ले ना अशें स्पष्ट केला. गोंय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकांत ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आता दुयेंतीक 2 फावटी लायनीत रावपाची गरज पडची ना. तांकां आपापल्या ओपीडी भायर फकत एकाच लायनीत रावचें पडटले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांची ह्या वर्साच्या प्रतिष्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर निवड जाल्या. हो पुरस्कार 1 ऑगस्ट दिसा पुण्यात प्रदान करतले. पुराभिलेख खात्यान मोडी लिपी शिकप्यां खातीर आयज 20 जुलैसावन 30 जुलै मेरेन 10 दिसांची कार्यशाळा आयोजित केल्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी काल नवी दिल्लीतल्या संसद भवनात संयुक्त अरब अमिरातीचे अर्थव्यवस्था आणि पर्यटन मंत्री तशेंच युएईच्या शिष्टमंडळातल्या हेर मानेस्तांची भेट घेतली. बरी पिकावळ घेवपी उत्कृष्ट शेतकार म्हण गोंयचो केपे रिवणा वाठारातलो खुशाली वेळीप हाका शेतकी विभागाचो पुरस्कार जाहीर झाला. हो शेतकार सध्या गोंयच्या शेतकारां खातीर उर्बा दिवपी शेतकार थारल्या. आनी भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लद्दाख आनी मुझफ्फराबाद हांगा एकसुरे सुवातेचेर चड पावस पडपाची शिटकावणी दिल्या. तशेंच रेड अलर्ट जारी केला. दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहार उदेंत मध्य प्रदेश गोंय मध्य महाराष्ट्र आनी ईशान्य भारताच्या कांय वाठारांनी व्हड पावस पडपाची शिटकावणी दिल्या. मजगती फुडल्या 3 दिसांत आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर लदाख तामिळनाडू पुदुचेरी आनी करायकल हांगा वीज आनी वादळी वारें घेवन गडगड जावपाची शक्यता उक्तायल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव मानसिंणी हो सातकाय मुखेल खबरो. सध्या मंगल मिलन ह्या नावान नामना आशिल्ली नॅशनल डेमॉक्रेटीक अलायन्स एनडीए संसदीय पक्षाची बसका संसद घरात आयज बालयोगी सभाघरात जाली. हे बसकेत एनडीए युती भागीदारांनी भारताचो सगळ्यांत चड काळ वेचून आयिल्ले प्रधानमंत्री म्हण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो भोवमान करपी अभिनंदन

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरवर कॉल करा.
1: It's time for you to listen to the program by Xenia Fernandez on the topic, happiness, where do we find it?
2: Well, hello everyone. A very good evening. I'm Xenia Fernandez and I'll be talking about happiness and where do we find it. But before talking about it, I would like you all to listen to one of my favorite songs. That is Love You Like a Love Song by

नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन फाल्यां तामिळनाडूतल्या कोईमतूर आणि तिरुपुरक भेट दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशभरांत भविष्यांत जावपी परिक्षा वेळार पेपर लीक जावंक जायना हे खातीर सगळ्या संबंधितांक एकवटीत यत्न करपाचो उलो मारला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आनी सिक्कीमचे मुखेलमंत्री प्रेमसिंग तामांग हांच्याकडेन संवाद साधून नामची जिल्ह्यांत बांधकाम सुरू आशिल्ल्या बोगद्यांत भुंयपालसाण कोसळीच्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी आयज नवी दिल्लींतल्या डॉ राम मोहन लोहिया रुग्णालयाक भेट दिली आनी डॉक्टरां वांगडा बसका घेतली. काल दिल्लींतल्या आंदोलना वेळार एका चलयेक मरण आयले अशें सांगून सोशल मिडियाचेर केल्ल्या जायत्या पोस्टांचो सरकारान खंडन केला. काल नवी दिल्लींत नीट यूजी 2026 पेपर लीक संबंधात निशेध करपी लोकां आड पुलीस दळान पॅलेट बंदूक वापरल्या अशें सांगपी जायत्या सोशल मिडिया पोस्टांचे सरकारान खंडन केला. नीट पेपर लीक प्रकरणासयत वेगवेगळ्या प्रश्नांचेर विरोधकांनी केल्ल्या निशेधा उपरांत संसदेची दोनूय सभागरां आयज दिसभरा खातीर स्थगीत दवरची पडली. दिल्ली उच्च न्यायालयान कार्यकर्तो सोनम वांगचुंग हांकां सफदरजंग हॉस्पिटलांतल्यान गुरुग्रामांतल्या मेदांता हॉस्पिटलांत बेगोबेग व्हरपाचो आदेश दिला. माहिती आनी प्रसारण मंत्रालयान डिजिटल निर्मात्यांक ओळखप, तांचे संगोपन करप आनी तांकां उर्बा दिवपाच्या हेतान सुरू केल्ल्या जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज ह्या देशव्यापी उपक्रमाच्या प्रायोगिक पावड्याचो आयज शुभारंभ केलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

7:30 चावडेर ह्या कार्यावळीत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ह्या विषयाचेर किशोर भावे हांचे उलोप तुमकां आयकुपाक मेळटले. उपरांत

9:30 मिनटांचेर मराठी गीतांची कार्यावळ तुमका ऐकूपाक मेळटली, तशेंच 10:05 कांतारा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीत पंडीत ओमकारनाथ ठाकूर हांचे गायन तुमका ऐकूपाक मेळटले, राग देसी तोडी. आमच्या दनपारच्या सभेन 11:05 गातार हे मेरा दिल, उपरांत 12:00 कार्यावळींची रुपरेषा.

0: एकोणसत्तर गिगावॅट आशिल्ली ती चड जावन अंदू 30 जून मेरेन 288 गिगावॅट जाल्या. आयज राज्यसभेन दिल्ले जापेन श्री नाईक हांणी सांगले की सौर उर्जेची स्थापणूक केल्ली क्षमता 162 गिगावॅट परस चड, वाऱ्याची उर्जा सुमार 58 गिगावॅट, जलविद्युत 57 गिगावॅट आनी बायोपॉवर 11 गिगावॅट परस चड आसा अशें तांणी सांगले. काल दिल्लीतल्या आंदोलना वेळार एका चलयेक मरण आयले अशें सांगून सोशल मिडियाचेर केल्ल्या जायत्या पोस्टांचे सरकारान खंडन केला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या तथ्य तपासणी युनिटान स्पष्ट केला की हो दावो खोटो आसा. दिल्लीन आंदोलना संबंधान अशें कांयच घडोवंक ना अशें ब्युरोन स्पष्ट केला. म्हायती आनी प्रसारण मंत्रालयान डिजिटल निर्मात्यांक ओळखप, तांचे संगोपन करप आनी तांकां उर्बा दिवपाच्या हेतान सुरू केल्ले जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज ह्या देशव्यापी उपक्रमाच्या प्रायोगिक पावड्याचो आयज शुभारंभ केलो. व्यूज ओटीटी खाला माय व्यूज प्लॅटफॉर्माचेर आधारित हे चॅलेंज नागरिकांक तांच्या जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा आनी सांस्कृतीक दायज दाखोवपी ल्हान व्हिडिओ तयार करपाक आमंत्रीत करता. वांटो घेवपी उमेदवारांनी 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्मा वयल्या माय व्यूज विभागावरवी 1 ते 3 मिनटांचो व्हिडिओ सादर करपाक जाय. ह्या प्रायोगिक पावड्यार अंदमान आनी निकोबार जुवी, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा आनी नगर हवेली, दमण आनी दीव, गोवा आनी लडाख ह्या जिल्ह्यांचो आस्पाव केला. दिल्ली उच्च न्यायालयान कार्यकर्तो सोनम वांगचुंग हाका सफदरजंग हॉस्पिटलातल्यान गुरुग्रामातल्या मेदांता हॉस्पिटलांत बेगोबेग व्हरपाचो आदेश दिला. मुखेल न्यायाधीश डीके उपाध्याय आनी न्यायाधीश तेजस करिया हांच्या खंडपीठान वांगचुंग हांची घरकान्न गितांजली अंगोमो हिणे दाखल केल्ल्या याचिकेचेर सुनावणी करताना हो आदेश दिला. चायना ओपन बॅडमिंटन सर्तीन आयज चांगचू हांगा मलेशियाच्या लियोंग जून आवो कडेन 21-14 अशी हार खावन भारताच्या एचएस प्रेनॉयची मोहीम सुरुवातीच्या फेरयेन सोपली. इंडियन शटलर पीव्ही सिंधू फाल्यां बायलांच्या एकेरी सर्तीतल्या 32व्या फेरयेतल्या आपल्या पहिल्या सामन्यान उन्नाती हुडा कडेन सामनो खेळटली. हवामान. आयएमडीन आयज दिल्ली, हरयाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, उदेंत मध्य प्रदेश, गोंय, मध्य महाराष्ट्र आनी ईशान्य भारताच्या कांय वाठारांनी व्हड पावस पडपाचो अदमास आशिल्ल्यान येलो ऑरेंज अलर्ट जारी केला. मजगती फुडल्या 3 दिसांत आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तामिळनाडू, पुंडुचेरी आनी कराईकल हांगा जोगला आनी वादळी वारें तशेंच गडगड जावपाची शक्यताय सांगल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 6:35 जाल्ले आसात. आयकुया कातारांची कार्यावळ. सुरवेक आयकुया लॉर्ना गायता फोटकी रो मोग.

0: आयकुप्यानो एलन हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, त्याच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलवणे कार्यावळी प्रसारित जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत ऐकात आणि आस्वाद घ्या.

बरें तर आयकुप्या न्हू ह्या गीता सांगाताक आयची कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. दोनशे 233 एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैवी वाहिनी. 7 वाजतायत. श्रोते हो, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. रसिक श्रोते हो, नमस्कार. मराठी चित्रपट संगीताच्या ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आज सर्वप्रथम ऐकूया अशी ही बनवा बनवी ह्या चित्रपटातलं गीत. सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर ह्यांचा स्वर, अरुण पौडवाल ह्यांचं संगीत आणि शांताराम नांदगावकर ह्यांची रचना.

श्रोतेहो, कोणीतरी आवडणं हे प्रेम नाही, तर त्या व्यक्तीशिवाय कोणीच न आवडणं म्हणजेच प्रेम. श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम. आता ऐकूया पद्मजा फेनानी ह्यांच्या स्वरात हे गीत, निवडूंग ह्या चित्रपटातलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचं संगीत.

श्रोते हो, अनोळखी ह्या चित्रपटातलं गीत तुम्ही ऐकलं. आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा स्वर होता. जगदीश केबुडकर यांची रचना.

0: श्रोते हो, सुभद्रा हरण ह्या चित्रपटातलं गीत तुम्ही ऐकलं. सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा स्वर होता. आणि ह्या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल ऐकूप्यानो. 7:20 आणि 8 सेकंद झाले असत. ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. पुराय गोयांत 1 ऑगस्ट 2024 सावन म्हजी बस येवजण चालीक लावपाची येरादारी संचालनालयाची घोषणा. राज्यातल्या सगळ्या माध्यमिक शाळांनी क्षयरोग मुक्ती जागरुकताय उपक्रम आयोजित करचे अशे शिक्षण खात्याची मागणी. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी राज्यपालांक पत्र बरोवन पावसाळी अधिवेशन उण्यात उणे 15 दीस आपोवपाचे आवाहन केला. आता पुराय खबरो. देशात नवीकरणीय उर्जेची स्थापणूक. 2014 वर्सा 76 गिगावॅट आशिल्ली ती चड जावन अंदु 30 जून मेरेन 288 गिगावॅट जाल्या अशें आयज राज्यसभेंत बरयल्ल्या जापांत नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी सांगलें. 2013-14 ह्या आर्थिक वर्सा सावन 2025-26 आर्थिक वर्सा मेरेन देशातल्या नवीकरणीय उर्जा वाठारांत सुमार 46 अब्ज डॉलराची थेट विदेशी गुंतवणूक एफडीआय म्हळ्यार वर्सुकी थेट परकीय गुंतवणुकीवरवी मेळयल्या. येरादारी संचालनालयान म्हजी बस येवजण पुराय गोयांत 1 ऑगस्ट 2024 सावन चालीक लावपाची घोषणा केल्या. मंगळारा जारी केल्ल्या परिपत्रका प्रमाण येरादारी खात्यान येवजणेंत सामील जावपाक तयार आशिल्ल्या सगळ्या खासगी बस मालकांक गरजेच्या कागदपत्रांसयत थारायल्लो अर्ज फॉर्म संबंधित सहाय्यक येरादारी संचालकाक सादर करून सुरू करचे पयली नोंदणी प्रक्रिया पुराय करची अशें मागला. भौशीक येरादारी सुदारपा खातीर अर्थिक प्रोत्साहन अनुदान आनी मुळाव्या साधन सुविधांचो दर्जो दिवन खासगी बसीं खातीर सरकारान ही येवजण चालीक लायल्या. हे येवजणीवरवी बस ऑपरेटरांक किलोमिटराक 3 रुपया अनुदान, विमा प्रिमियमाचो 50% परतावो आनी 15 वर्सां परस पोरणी बस आसल्यार तिका बदलपा खातीर 10 लाखांचे अनुदान मेळटले अशें म्हणला. दक्षिण गोयाच्या सास्त्री म्हालातल्या मडगांव येरादारी विभागाखाला येवपी वाठारातल्या रस्त्यांच्या कडेक कितलोसोच काळ बेवारस सोडून दिल्ल्या वाहनाविशी दावे सांगपाक इच्छूक आशिल्ल्या व्यक्तींनी आपले दावे पुराव्यासयत आयच्यान 6 महिन्याच्या काळा भितर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुपूर्द करचे. अशा बेवारस वाहनाविशी दावे दिल्ल्या काळा भितर येवक नसल्यार सरकार ती वाहनां आपल्या ताब्यात घेतले आणि भौशीक पावणी करून तांची विल्हेवाट लायतले. रस्त्याच्या कडे खूप काळ बेवारस सोडून दिल्ल्या वाहनाची यादी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मडगाव कार्यालयात उपलब्ध असा. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान डिजिटल निर्मात्यांक वळखप, त्यांचे संगोपन करप आणि त्यांना उर्बा देऊपाच्या हेतान

0: सुरू केल्ल्या जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज या देशव्यापी उपक्रमाच्या प्रायोगिक पावंड्याचो आयज शुभारंभ केलो. वेव्स ओटीटी खाला माय वेव्स या पावंड्यार हे चॅलेंज नागरिकांक तांच्या जिल्ह्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा आणि सांस्कृतिक दायज दाखोवपी ल्हान व्हिडिओ तयार करपाक आपोवणे करता. वांटो घेवपी उमेदवारांनी 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मावयल्या माय वेव्स विभागावरवी 1 ते 3 मिनटांचो व्हिडिओ सादर करपाक जाय. या प्रायोगिक पावंड्यार अंदमान आणि निकोबार जुवी, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोय आणि लडाख या राज्यांचो आस्पाव आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेलो खबरो. केपेच्या रिवणा वाठारातलो खुशाली वेळीप हो शेतकार सध्या गोयच्या शेतकारांखातीर उर्बा दिवपी थारला. आपल्या शेतकी जमनीत खुशाली वेळीप हाणी मिरसांगो, काळंगा, तांबडी भाजी तशेंच नाल्लाचे पीक घेतला. ह्यान पयली आपूण उसाची पिकावळ घेतालो, मात आता ही पिकावळ आपूण रुजयता अशें खुशाली सांगता.
2: 4 वर्ष सुमार टोळे रोयता आनी तेजो म्हाका कितें फायदो मेळटा. पयली ऊस रोयतालो, उसा हें जातकीर मागीर हांवें सोडून चोळ रोवपाक लागलो. कितें कितें अशें मिरसांगो, अशें केळी आनी केळ्याचेर बी म्हाका हांव कितें आठवड्या एकदां मारून विकता.
0: बरी पिकावळ घेवपी उत्कृश्ट शेतकार म्हण ताका केपे शेतकी विभागाचो पुरस्कारूय फावो जाला. मातयेन हात घातल्यार ही माती तुमचे जिवीत भांगराळे करूंक शकता आनी इच्छा आसल्यार मार्ग मेळटात हाची देख दिवपी मुर्तीमंत उदाहरण म्हळ्यार खुशाली वेळीप. केंद्राच्या आदारान गोयच्या प्रक्रिया कारखान्यांनी 17,87,000 टन काजूचे उत्पादन 2025-26 वर्सा केले असो अदमास आसा. केंद्र एकवटीत बागकामाच्या विकास अभियानावरवी काजूची शेती मोलवाड आणि प्रक्रियेक चालना दिता अशें लोकसभेत जाप दितना कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर हांणी म्हणला. राज्यातल्या सगळ्या माध्यमिक शाळांनी क्षयरोग मुक्ती जागृकताय उपक्रम आयोजित करचे अशें शिक्षण खात्यान मागला. सरकारी अनुदानीत, बिगर अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि खाशेल्या शाळांनी टीबी मुक्त भारत अभियान, 100 दिसांची जागृकताय मोहीम या उपक्रमाखाला 24 मार्च 2024 संवसारीक क्षयरोग दिसा सावन सुरू जाल्ल्या या मोहिमे अंतर्गत लोक सहभागाच्यो वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित केल्यात. आता 22 जुलय सावन निबंध सर्त, पोस्टर मेकिंग सर्त, वक्तृत्व सर्त अशो कार्यावळी आयोजित करच्यो अशें शिक्षण संचालनालयान मागला. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी राज्यपालांक पत्र बरोवन पावसाळी अधिवेशन उण्यात उणे 15 दीस आपोवचे अशें आवाहन केलां. सरवण कारापूर प्रकरण टीसीपी कायद्याच्या कलम 39A सारकिल्ल्या तरतुदीक लागून जावपी नाश, बेकारी, इबाडपी कायदो आणि व्यवस्था, विद्यार्थ्यां संबंधित हुस्को या सारख्या म्हत्वाच्या मुद्द्यांचेर चर्चा आणि वादविवाद करपाची गरज आसा अशें तांणी सांगले. 8व्या विधानसभेचे 13वे अधिवेशन मुळात 6 मार्च ते मार्च 27, 2026 मेरेन थारायल्ले, पूण फोंडा पोटनिवडणूक आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी म्हण फकत 7 बसका उपरांत हे अचकीत कमी केले. अवेळार निलंबन केल्ल्यान गोयच्या लोकांचेर परिणाम करपी म्हत्वाचे प्रश्न उठोवपाची विरोधी पक्षाक मेळिल्ली संद हातासली अशें तांणी पत्रांत म्हणला. आपल्या जमनीची साधन संपत्ती, पर्यावरण, लोकसंख्या आणि अस्मितायेची राखण करपी महत्वाच्या विधेयकांचेर आपल्या वेचून आयिल्ल्या प्रतिनिधींनी विचार करून निर्णय घेवचो अशी नागरिकांची अपेक्षा आसता. या कपातीक लागून ह्यो महत्वाच्यो गजालींचेर दुर्लक्ष जाल्ल्याचे तांणी नमूद केला. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या माहितीप्रमाण फाल्यां उत्तर गोंय आणि दक्षिण

0: गोंय जिल्ह्याच्या काय सुवातींनी व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय असून 40 ते 50 किलोमीटर वेगान वादळी वारे व्हावपाची शक्यताय आसा आणि येल्लो अलर्ट जारी केला. परतून एक फावट काय मुखेल खबरो. पुराय गोयात 1 ऑगस्ट 2024 सावन म्हजी बस येवजण चालीक लावपाची येरादारी संचालनालयाची घोषणा. राज्यातल्या सगळ्या माध्यमिक शाळांनी क्षयरोग मुक्ती जागरुकताय उपक्रम आयोजित करचे अशें शिक्षण खात्यान मागला. विरोधी पक्षाचे फुडारी युरी आलेमांव हांणी राज्यपालांक पत्र बरोवन पावसाळी अधिवेशन उण्यात उणे 15 दीस आपोवपाचें आवाहन केला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 7:29 आनी 22 सेकंद जाल्ले आसात.

0: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: सात वरां 29 आणि 4 सेकंद जाल्ले आसात. आयकुप्यानो आता आयकुया चावडेर ही कार्यावळ.

एक तालुका विभाग असा ब्लॉक लेवल म्हणटा तेका त्या पद्धतीचेर काम करता आणि दुसरे जे असा ते जिल्हा पातळीचेर काम करता. संघटनात्मक आणि व्यवस्थापकीय सुधारणा ज्यो असा त्यो तालुक्यानच जावपाक जाय. उत्पादन जे असा शेतीविषयक आजे जे विचार असा तो गावातल्या परिस्थिती प्रमाण गावात जे किती उपलब्ध असा जे पिकावळ जाता हाजो विचार करून ताजेर संशोधन जावप गरजेचे असा. आणि तंत्रज्ञान जे असा ह्या ज्ञानान विस्तार पद्धतीन बदल घडवून हाडपाक जाय. ह्या तीनय ज्यो असा ज्यो बाबी असा हाजो विचार तालुका पातळीचेर जाता. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन समिती हाजो प्रमुख राज्या मदीं मुख्य सचीव असता आणि जिल्हा पातळीचेर कलेक्टर हाजो मुखेल असता. प्रत्येक तालुका पावण्याचेर शेतकार आणि वेंगड वेंगड शेती संबंधित खाती असतात. जशी बीडीओ असा, गोरवां खातें असा, नुस्तें खातें असा, हांच्या सगळ्यांच्या सहभागान एक कमिटी जाता. ही कमिटी जाता आणि ही कमिटी असो निर्णय घेता. त्यांची बसका दर महिन्या किंवा दोन महिन्या एक फावटी जाता आणि ही कमिटी असो निर्णय घेता की आमच्या गावान आमका कशा पद्धतीचे संशोधन जावपाक जाय किंवा कशा पद्धतीची माहिती जी असा ती आमच्या गावान उपलब्ध जावपाक जाय. आणि हे जे असा ही माहिती जी ह्या कमिटीन जे ठरयले असा हे जिल्हा पातळीचे डिस्ट्रिक्ट फार्मर्स एडवायझरी कमिटी जी असा ताज्या कडे वयता आणि थंय हाजेर चर्चा जाऊन मागीर त्याप्रमाण एक जिल्हा पातळीचेर प्लान तयार जाता. आणि जे जिल्हे असा आमच्या गोयात दोन जिल्हे असा ह्या दोनही जिल्ह्यांचे मिळून एक स्टेट ॲग्रिकल्चर रिसर्च प्लान त्याका तयार जाता. हो जो असा म्हणजे आमका कशा पद्धतीचे विकास जाय किंवा कशा पद्धतीचे आमका तंत्रज्ञान गावान येऊक जाय हाजो सगळो विचार शेतकार करतात. गांवगिऱ्या वाठारांनी जे आमचे शेतकार भाव भयणी असतात ते करतात. कित्याक तांचे प्रतिनिधित्व ह्या ब्लॉक फार्मर्स एडवायझरी कमिटीचेर असता. ते निर्णय घेतात आणि हो निर्णय मागीर आमका डिस्ट्रिक्ट लेवल पातळीचेर जे आत्मा ऑफिस असा थंय आमी मागीर इम्प्लिमेंट करपाक वापरतात. आता आत्मा नॉर्थ जे असा हे ऑफिस जे माहिती दिवप तंत्रज्ञान जे शेतकऱ्यां मध्ये पावप हे कसे पावता तर एक तीन चार पद्धती असा. पहिले म्हणल्यार ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण. आता हे दोन तीन प्रकारान असता. एक ट्रेनिंग जे शेतकऱ्यांक असा ते राज्या भितर असपाक जाता, जिल्ह्या भितर असपाक जाता. आणि तिसरे जे असा ते म्हणल्यार राज्या भायर म्हणल्यार गोवा राज्याच्या भायर जे किती संशोधन चालला जे किती नवीन तंत्रज्ञान असा ते आम्ही कोल्हापूर असा, बेळगाव असा किंवा कर्नाटक शिरसी असा ह्या जाग्यार शेतकऱ्यांक धाडून ते माहिती त्यांना दिता. दुसरे जे असा ते म्हणल्यार शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे. खूपशा कडे आम्ही पळयता भायल्या स्टेटीतल्या शेतकऱ्यांनी एक बरी लागवड केल्या, हळदीची लागवड केल्या, टमाटाची लागवड केल्या किंवा झेंडूची लागवड केल्या. मागीर शेतकऱ्यांक तोंडान सांगले म्हणून जायना, ते प्रत्यक्ष जेन्ना ते दोळ्यान पळयतात, अनुभवतात तेन्ना तेंका तो महत्व कळटा आणि ते मागीर येऊन आपल्या शेताचेर ते प्रयोग करतात. हाज्या खातीर शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे स्टडी टूर जे असा त्याका एक्सपोजर विजीट म्हणतात. ते आत्मा नॉर्थ जे ऑफिस असा ते ऑर्गनायज करता. खंय ऑर्गनायज करता? एक जिल्ह्या भितर. खूपशा फावटी असे जाता की आमच्या लागीच एक शेतकार असता आणि तो बऱ्या पद्धतीन लागवड करता, मागीर त्याच्या शेतार भेट दिवपाक जाता. आमच्या राज्यान काणकोण वाठारान आता पणजेचो वाळपेचो शेतकार असा तो काणकोण वाठारातल्या एखाद्या शेतकऱ्याच्या शेतार भेट देऊन ताणें किदें केला हाजी माहिती घेऊ शकता. किंवा राज्या भायर आताच हांवें म्हटलें तशें कर्नाटक किंवा महाराष्ट्रा गुजरात असा थंय वचून सुद्दां केरळ असा माहिती घेऊ शकता. मागीर पयली त्यांनी ट्रेनिंग घेतले, प्रशिक्षण घेतले, मागीर त्याने अभ्यास दौरो केलो म्हणजे पळून आयलो केल्ले. मागीर तिसरे जे असा ते डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रात्यक्षिक त्याका दिवपाक जाय. आता आम्ही उदाहरण घेऊया की एखाद्या शेतकऱ्याक आम्ही झेंडूची लागवड म्हणजे रोजाची लागवड हाजे प्रशिक्षण दिले. ताणे प्रत्यक्षान लागवड केल्ले प्लॉट पळून आयलो आणि मागीर त्याका लावपा खातीर जे किती तंत्रज्ञान जाय, कितल्या अंतराचेर लावप, बी कशे निवडप, रोपां कशी काढप, कितल्या दिसांनी त्याची कुमरी खुडपाक जाय, ही सगळी माहिती जी असा ही माहिती एक डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आत्मा नॉर्थ तर्फे शेतकऱ्याक दिले वयता. आणि हे सगळे आम्ही उत्तर गोवा किंवा दक्षिण गोवा ह्या वाठारांनी प्रत्येक तालुक्यान एक काही प्रमाण असता तसे शेतकऱ्यांक दिता जेणेकरून त्यांच्यानी स्वतः ते लागवड करून पळोवपाक जाय. मागीर हे सगळे झाल्या उपरांत ह्या शेतकऱ्यांनी बरे काम केला मागीर त्याच्या खातीर जिल्हा पातळीचेर प्रदर्शन आयोजित केली वयता.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात चावडेर ही कार्यावळ। आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया बिंदियावस्त हांचो आवाज। नंदन हेदे देसाय हांची रचना आनी यतीन तलावलीकर हांचे संगीत।

ऐकूपयानो आता ऐकूया शान ह्यांच्या आवाजात हे गीत. उदय भेंब्रे ह्यांची रचना आणि अशोक पत्की ह्यांचे संगीत.

ऐकुप्याने वैशाली सामंत हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. फुडल्या सुवातेर ऐकूया उल्हास पुया आणि माफी रॉ हांचा आवाज.

0: नितळसाण महत्वाची. स्वतःच्या कुडीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान भलायकी.
1: हाँ, नयन आडारकर म्हणजे साहित्यिक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातर ठरिल्ल्या आकाशवाणी अनु 90 वर्षा जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदित साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा. आकाशवाणीन म्हजे फाटीच 48 वर्षांचे नाते. म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वाटो असा. हांव म्हज्यो खोस बरीच शुभेच्छा प्रकटायतां.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: गाव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान।
2: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव।
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार।
3: गाव आणि हाव
1: कलात्मक गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
3: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15

0: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
2: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय
1: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे
0: कलात्मक गोय
3: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 7:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
4: कलात्मक गोय

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी। प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात। पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन। सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती। आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा। नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे। प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं। त्यावेळी सिंग यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली। त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले। दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीच्या नियमानुसार अर्ज काँग्रेसने दिलेला नसल्याचं ते यावेळी म्हणाले।
1: आपको स्मरण होगा, आज प्रातःही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों के लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है। बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं। ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे। उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रही।
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं। पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली।
2: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है। ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं। दैट इज ऑल दे सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट।
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। रालोआच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते, त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली। नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं।
3: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने यह भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़

0: और नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को, और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें।
1: नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणावरून काल नवी दिल्ली इथं आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या समाजमाध्यमावरच्या पोस्ट केंद्र सरकारनं फेटाळले आहेत. आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्टचंही सरकारनं खंडन केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी विभागानं हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिक्कीम नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या एनएचपीसी कंपनीच्या निर्माणाधीन बोगद्यातून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावीत अशी शक्यता आहे. खडकांमध्ये अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट आणि त्यानंतर कोसळलेली दरड यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोले यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलं. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली पण सरकारनं ती फेटाळली. विरोधकांच्या या गदारोळातच हे विधेयक मंजूर झालं. यातल्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदा ठरतील, घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, स्त्रिया आणि पुरुषांना समान वारसा हक्क मिळतील, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना एका महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक असेल, गाव पातळीपर्यंत विवाहाची नोंदणी करणंही सक्तीचं होईल. आदिवासी समुदायांना मात्र या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन महासंघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने सामायिक लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरांवर आधारित असलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्या नोवस्का दावकोवा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्कोप्पे इथं त्या बोलत होत्या. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं आहे. तसंच आयटी, आयटी सक्षम सेवा, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य आणि चित्रपट निर्मिती यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासही

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:00 वरां

0: 5 मिनटांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: आयकुप्यानो, तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ. आता फुडले सुवातेर ऐकुया शेरॉन गायता पावसाचो दीस.

ऐकूप्यानं नात्यात गोड आवाजाची वा सुंदर चेहऱ्याची गरज असणार. गरज असता ती फकत सुंदर मनाची आणि अतूट नात्यांची आणि विश्वासाची. पुढल्या सुवातीला ऐकूया क्लॅरिसा यांचा आवाज.